आतापर्यंत आपण संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेळोवेळी.

नमस्कार आणि वणीशाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुआ आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. नातं तेच सुंदर ज्यामध्ये प्रेम असतं, विश्वास असतो आणि एकमेकांसाठी निस्वार्थपणे उभं राहण्याची भावना असते. याच सुंदर विचाराने आजच्या भक्तिमय सकाळची सुरुवात करते. आणि आजचा दिवस खूपच विशेष आहे, कारण आज आहे रक्षाबंधन. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा हा सुंदर सण. राखीचा हा छोटासा धागा फक्त मनगटावर बांधला जात नाही, तर तो बांधला जातो प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा. आज श्रावण पौर्णिमाही आहे, म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्व नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि आनंद वाढू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या भक्तिमय सकाळची सुरुवात करते. आजचे दिनविशेष पाहू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले. टोयाटो मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली. दिवस होता आजचा. फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला, तोही आजच्याच दिवशी. पहिले महायुद्ध झाल्याने इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. बाप्पादित्य बंदोपाध्याय भारतीय दिग्दर्शक आणि कवी यांचा जन्म आजचाच. प्रिया दत्त भारतीय समाजसेवक आणि राजकारणी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. दीपक तिजोरी भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचाही जन्म आजचाच. रवी कणबूर भारतीय इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राजेंद्र यादव भारतीय लेखक यांचाही जन्म आजच आहे. एम जी के मेनन भारतीय पदार्थ वैज्ञानिक यांचाही जन्म आजचाच. राम कदम भारतीय मराठी संगीतकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मामा पेंडसे रंगभूमी अभिनेते यांचाही जन्म आजच आहे. फिराक गोरखपुरी भारतीय उर्दू शायर, पद्मभूषण साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू दोन्ही 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू. रक्षण म्हणजे फक्त संकटापासून वाचवणं नाही, तर एखाद्याच्या सुखदुःखात त्याच्या सोबत उभं राहणं आहे. आपल्या आयुष्यातही काही नाते असे असतात ज्यांना रक्ताच्या नात्याची गरज नसते. मन जुळलं की नातं तयार होतं. म्हणून आज एक छोटंसं काम करूया, ज्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी मदत केली आहे, साथ दिली आहे, धीर दिला आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. कारण कृतज्ञता ही सुद्धा एक सुंदर प्रार्थनाच आहे. चला या सुंदर आध्यात्मिक विचारांसोबत ऐकूया पुढचं भक्तिगीत. तुम्ही ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण आजचं राशीभविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये नवीन संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. वृषभ रास. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. एखाद्या जुन्या मित्राची भेट मन प्रसन्न करू शकते. मिथुन रास. आज संवाद तुमची ताकद ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचं कौतुक होऊ शकतं. कर्क रास. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील चिंता कमी करण्याचा प्रयत्न करा. सिंह रास. आज नेतृत्व गुण दिसून येतील. कामामध्ये जबाबदारी वाढू शकते पण त्यातून यशही मिळेल. कन्या रास. कामाचं योग्य नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. या उद्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय.

मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यूनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यामध्ये प्रेम आणि संवाद वाढेल, एखादी चांगली बातमी मिळू शकते. वृश्चिक रास, महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. धनुरास, आजचा दिवस उत्साहपूर्ण राहू शकतो, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. मकर रास, कामामध्ये सातत्य ठेवा, आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. कुंभरास, मित्र किंवा सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळू शकते, सकारात्मक विचार तुमची ताकद ठरेल. आणि शेवटची मीन रास, आज मन प्रसन्न राहील, कुटुंबातील व्यक्तींसोबत सुंदर क्षण अनुभवायला मिळतील. चला बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. अणुधोनी 90.4 FM KLE गणेशू.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू। सरोज कुमारी गौरीहर भारतीय लेखिका आणि राजकारणी यांच्याच पुण्यतिथी। व्यंकटेश माडगुळकर लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी यांची पुण्यतिथी आजच। रावसाहेब पटवर्धन भारतीय स्वातंत्र्य सैनिक विचारवंत यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। मिर्झा राजे जयसिंग जयपूरचे राजे यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। याचसोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा ध्वनी 90.4 FM KLE घनसू। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण आज क्रमांक 7 पुष्पौषधीची म्हणजेच चेस्टनट बड या औषधाची माहिती घेणार आहोत. या औषधीचा कीवर्ड आहे पालथ्या घड्यावर पाणी. आज आपण चेस्टनट बड या औषधाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. काही माणसं आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा करताना आढळतात. मागील अनुभवावरून केलेल्या चुकांवरून धडा घेऊन पुढील कृती करताना पुन्हा पुन्हा तीच कृती करणं टाळावं हे त्यांना जमत नाही. अर्थात हे त्यांच्या हातून आपोआप होत राहतं. कधी उदासीनपणामुळं, कधी दुर्लक्ष केल्यामुळं, घाई गडबडीत कृती केल्यामुळं, किंवा कधी कधी आपल्या कृतीचा मागोवा घेताना पुरेशी निरीक्षण शक्ती नसल्यामुळं त्या चुका परत परत केल्या जातात. थोडक्यात काय? पालथ्या घड्यावर पाणी. पूर्वायुष्यातील दुःखद आठवणी विसरणंच योग्य, पण त्याचबरोबर आपण पूर्वायुष्यात काय चुकलो हे जाणून घेऊन त्यावर विचार करून या चुका सुधारून पुढील आयुष्य सुखकारक करणं हेही तितकंच महत्वाचं असतं, नाही का? पण ज्यांना या औषधाची अजिबात गरज नाही असे लोक कसे असतात हे आपण पाहूया. अशा व्यक्तींची निरीक्षण शक्ती अत्यंत उत्तम असते. विशेषतः आपण ज्या कृती केल्या त्या करताना आपल्या कोणत्या चुका झाल्या आहेत हे ते अलिप्तपणे पाहू शकतात. कारण शेवटी टू अर इज ह्युमन हे त्यांना माहिती असतं. आपल्या प्रत्येक चुकीच्या कृतीतूनही ते ज्ञान आणि शहाणपणा शिकत असतात आणि त्याचा उपयोग करून आपला वर्तमान काळ सुधारतात, उज्ज्वल बनवतात. डॉक्टर बॅच म्हणतात, हे औषध आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनुभवांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी, आत्मनिरीक्षणासाठी, आपल्या चुका अलिप्तपणे पाहण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मदत करते. सुशीलाबाई, वय 50, पती निधनानंतर कष्ट करून दोन्ही मुलांना वाढवलं, मुलीचं लग्न करून दिलं. ती अगदी सुखात होती, पण मुलगा मात्र दिवटा निघाला. एकुलता एक मुलगा म्हणून सुशीलाबाईंनी त्याचे थोडे अवाजवी लाड केले म्हणाना प्रत्येक वेळी त्या त्याच्या दोषांवर आल्या, दुष्कृत्यांवर पांघरून घालत आल्या. त्याचं शिक्षण तर अर्धवट त्यानं शिक्षण तर अर्धवट सोडलंच, पण लबाड्या, पाकिटमारी, सिनेमाची तिकीट काळ्या बाजारानं विकणं इत्यादी धंदे सुरू केले. सिगारेट दारू तर काही विचारूच नका. घरी आल्यावर आयत बसून जेवायला मिळत होतच, आणखी थोडासा हट्ट बळजबरी केली की पैसेही मिळत होते. इकडे सुशीलाबाई मात्र असह्य डोके दुखीनं हैराण होत होत्या. मुलगा असे ना पोटचा, पण त्यालाही योग्य वेळी योग्य धडा शिकवणं आवश्यक आहे व या गोष्टीचा मनस्ताप होऊनच आपलं डोकं दुखतंय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. हल्ली तर मुलगा 4-4 बाहेरच राहत होता, मधूनच कधीतरी घरी येत होता, अर्थात पैशांसाठी. तो घरी आला की सुशीलाबाईंच्या पायाला झालेला इसप डोकं वर काढत होता. पण आईची माया म्हणून त्या गप्प राहत. या अनुभवांवरून शहाणं न होण्याची वृत्ती आणि आपला आजार कशामुळं होतो आहे हे न समजणं यावरून त्यांना चेस्टनट बड दिलं. डोके दुखीचं प्रमाण कमी

0: झालं. आणखी 2 महिन्याचं औषध घेऊन कुलूप ठोकून सुशीलाबाई मुलीकडे राहायला गेल्या. त्यांच्या पायावरील इसवही बरा झाला. 2 महिन्यात पोटाला चिमटा बसल्यावर व पोलिसांचे फटकेही अधूनमधून खाल्ल्यावर चिरंजीवही वळणावर आले. अनेक सायकोसोमॅटिक आजारात या औषधांचा उपयोग होतो. मंजिरी, वय 23 वर्ष. एम ए झाल्यानंतर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागली. तेव्हापासून तिला सर्दीचा अतिशय त्रास होऊ लागला. सकाळी डोकेदुखी, शिंका, नाक गळणं, त्या दिनं ती हैराण व्हायची. कधी कधी तर त्यामुळेही कॉलेज चुकायचं. पण अशा वेळी कामाचा ताण नसला की तिला बरं वाटायचं. तिनं सांगितलं की खरं म्हणजे अशा प्रकारे नोकरी वगैरे करण्याची तिला आवडच नाही. ही नोकरी अप्रत्यक्षरित्या तिच्यावर लादली गेल्यासारखी होती. पण न आवडणारं काम करावं लागत असल्यामुळं हा सर्दीचा त्रास होतो आहे हे तिच्या लक्षातच येत नव्हतं. चेस्टनट बड दिलं. 2-3 महिने तिनं औषध घेतलं आणि काही दिवसांनी येऊन सांगितलं की डॉक्टर, मी ती नोकरी सोडली. तिची एंगेजमेंटही झाली होती. नवऱ्याला घर सांभाळणारीच बायको हवी होती. मंजिरी खुशीत होती. सर्दी होणं तर केव्हाच बंद झालं. आणखी एक उदाहरण. 18 वर्षाची सोनाली खरं म्हणजे तशी हुशार होती, पण क्लासमध्ये नेहमी नंबर खाली. परीक्षेत मार्क्सही खूप कमी पडायचे. शाळेत जाताना तिची पुस्तकं, वह्या, इतर सामान, डबा या सर्व गोष्टी नीट घेऊन जा म्हणून तिला आठवण करायला लागायची. होमवर्क काय करायचं ते लिहून आण म्हणून रोज आईची ओरड. या साध्या गोष्टी खरं म्हणजे सोनाली वयाच्या 4थ्या वर्षापासून शाळेत जात होती. पण अनेक गोष्टी तिला पुन्हा पुन्हा सांगायला लागायच्या. शाळेत रोज काहीतरी विसरून ती घरी यायची. कधी कधी रस्ताही चुकायची. खरं म्हणजे सरावानं आपोआप करता येण्यासारख्या ह्या सर्व गोष्टी. पण सोनालीला त्या शिकणं जमत नव्हतं. याबरोबरच तिला वरचेवर एक प्रकारच्या त्वचारोगाचाही त्रास होत होता. चेस्टनट बट दिलं आणि हळूहळू सोनालीनं शाळा, अभ्यास या बाबतीत तर प्रगती केलीच. पण तिचा त्वचारोगही बरा झाला. कितीही वेळा सांगितलं तरी पालथ्या गड्यावर पाणी ही तिची परिस्थिती आता राहिलेली नाही. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

मध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾನು ಮಂಜುನಾಥ್ ಪೈ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, KLE युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998933.

नमस्कार, तुम्ही एक तर वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या स्वरझंकार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्वरगंध भजनी मंडळाकडून गायलेली गाणी, ज्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यातली थोडी नावं मी तुम्हाला सांगते. भाग्यश्री कुलकर्णी, सुवर्णा शिंपी, संगीता मंगल, रत्ना, सुनीता, इंदुमती, सुमेधा, संगीता रूपा आणि सुमती यांच्या आवाजातील सुमधूर गाणी आपण ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

90.4 FM वेणुधुनी KLE कणसूवरती तुम्ही ट्युन इन आहात आणि आतापर्यंत आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणाऱ्या न्यूज ऐकत होतो. केली संगीत कट्टा हा शो सुरू झालेला आहे, ज्यामध्ये मस्त गाणं तुमच्यासाठी प्ले केलेलं आहे, आणखीनही छान छान गाणी ऐकवणारच आहे. त्यासाठी तुम्ही ट्युन इन रहा केली वेणुधुनी 90.4 FM वरती.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998

नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या स्वर झंकार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्वरगंध भजनी मंडळाकडून गायलेली गाणी, ज्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी भाग घेतलेला आहे. त्याच्यातली थोडी नावं मी तुम्हाला सांगते. भाग्यश्री कुलकर्णी, सुवर्णा शिंपी, संगीता मंगल, रत्ना, सुनीता इंदुमती, सुमेधा, संगीता रूपा आणि सुमती यांच्या आवाजातील सुमधूर गाणी आपण ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

होता आजचा स्वरझंकार, ज्यामध्ये आपण स्वरगंध भजनी मंडळाकडून गायलेली गाणी ऐकली. खूप साऱ्या महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. कशी होती गाणी मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी. बेळगाव मधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी KLE अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थतर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

हाय, माझं नाव सृष्टी काळसेकर. मी कियली ते क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजीमध्ये कोर्समध्ये आहे. तर आज रक्षाबंधन आहे. बहीण भावाचं नातं आहे, अतूट असतं. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी नाही तर जन्मभर अतूट नात्याचा विश्वास आहे. बहिणीच्या मनात भावाबद्दलची काळजीही नेहमी असते. भांडण कितीही झालं तरी या एका धाग्यात सगळं प्रेम पुन्हा जपलेलं असतं. आणि हाच तर आहे आपल्या बहीण भावाच्या प्रेमाचा गोडवा. थँक्यू.

0: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
3: माझं नाव ममता नागेश गावडे. मी JNMC कॉलेजची स्टुडंट आहे. आज रक्षाबंधन आहे, ह्याच्याबद्दल मी दोन शब्द बोलते. भाऊ बहिणींचं नातं खूप म्हणजे असं अतूट असतं की त्यांनी किती जरी भांडले, किती जरी काय लांब झाले की त्यांचं प्रेम कधी संपत नसतं. आणि म्हणजे असं किती जरी लांब गेले किंवा त्यांनी घरातच असले, त्यांच्याशिवाय मला करमत नाही. म्हणजे एक दिवस घरात नसले की त्यांनी म्हणजे असं तो कधी येत आहे असं वाटतं आहे. म्हणजे आता रक्षाबंधनला माझा भाऊ तर माझ्यापासून लांबच आहे, पण असा एकदा दरवर्षीप्रमाणे मी राखी बांधते ना त्याला, पण असं ह्यावर्षी पण मला विचार येत आहे की तो राहायला पाहिजे होता माझ्यासोबत रक्षाबंधन दिवशी तरी असं वाटतं.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 पीसीएमबी पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी केसीटी मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्पादन विद्यापीठ बागलकोट आयसी

120 आणि 9071000074। केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे। अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे। केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल। आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत। आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC। फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530।

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

2026 रोजी हुबळी येते. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365. ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು, ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ॲलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा KL होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एक

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.